0: Imami 7 hours in 1 non-sticky hair oil. Yesma, okhar, badam ra amala jasto saat jadi buti ko mishran raheko cha.
1: Bihi bhojna jane ki lagi ta kapal straight garde chu.
0: Patak patak kapal straight garda kapal jharna sakcha. Use Imami 7 hours in 1 non-sticky hair oil. Yesma, okhar, badam ra amala jasto saat jadi buti ko mishran raheko cha. Jasle kapal lai jare bata chamkilo ra swastha banau cha.
1: Jati bela man lagcha, kapal style gari hala. अस्ट्रेलियामा पढ्ने अनि बस्ने तपाईँको सपनालाई साँचो बनाउने एउटै मात्र विश्वासिलो साथी बाबा एडुकेसन कन्सल्टेन्सी.